ताकत आली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत जगी ताकत आधी घेणे तू ताक नाक ताक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जमी ताक नाक नाक जम तारी ता जग तारी ता जन जाने को दारी दाबू तारी गेटे ताक जम तारी ता जग तारी ता जन जाने को दारी दाबू तारी गेटे जम तारी जग

सबके आहे ना भर जाए। हुमेरियस हो तो बेटे सकलिंग द बेस्ट ऑफ द 60s फिल्म दीवाना का गाना हमने आपको सुनाया, तुम्हारे भी जय जय। व्हाट अ सॉन्ग, व्हाट अ सॉन्ग। Het eerste uur van de Hitzones sluit ik even lekker af met Arijit Singh.